जे सिमरन तुझ पोखे नाम आए। सिमर सिमर हर हर मन गाईए, यो सिमरन सतगुर ते पाईए। सदा सदा सिमर दिन रात, उठत बैठत सास ग्रास। जाग सोए सिमरन रस भोग, हर सिमरन पाईगे संजोग। जे सिमरन नाही तुझ पार, सो सिमरन

नित देवे चढ़े सो आया, अपरंपरे आपे था पुतापे, इस पावे सो होवे, नानक हीरा हीरे विद्या, गुण कै हार परोवे, गुण गुणे समाने, मस्तक नाम निशानु, हसा समाया, चूका आमन जानु, सच साच पछाता सच इराता, साच मिले मन पावे, साचे ऊपर अवर न दीसे, साचे साच समावे, मोहन मोहि लिया मन मेरा, बंधन खोल निरारे, नानक ज्योति ज्योत समाणी, जा मिलिया अत प्यारे, सज कर खोज लहे,

जग माए सुमानी त्यो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन

हस्तो जाए सो रोवत आवे, रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जल ते थल कर थल ते कुआ, कूब ते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तिस मूर्त बलिहारी।